जी। तुद जे बड़े अवर न कोई, तू जुग जुग एको, सदा सदा तू एको जी, तू नहीं चल करता सोई।

करणे सर्व विचार सच्चा तेरा मृत्या दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुझा खैला करोड़ सच्चे सब तहान सच्चे सब जो